0: ಓದಯಾಕ ಭಾವ ಯಾಕೆ ಶೌರ್ಯ ಕಾ ಚುನಾವ ಯಾಕೆ ಆರ್ ಕಾವೋ ಭಾವ ತುಂಬಿಯ ಸೋಚಲ್ಲೋ ಓದಯಾಕ ಭಾವ ಯಾಕೆ ಶೌರ್ಯ ಕಾ ಚುನಾವ ಯಾಕೆ ಆರ್ ಕಾವೋ ಭಾವ ತುಂಬಿಯ ಸೋಚಲ್ಲೋ ಯಾಕೆ ಪೂರೇ ಭಾಲ ಪರ ಚಲಾ ರೇ ಜಯ ಕಾ ಲಾಲ ಲಾಲ ಯೇ ಕೋ ಲಾಲ ತುಂಬಿಯ ಸೋಚಲ್ಲೋ ರಂಗ ಕೇಸರಿ ಹೋಯಾ ಮೃದಂಗ ಕೇಸರಿ ಹೋಯಾ ಕೇಸರಿ ಹೋ ಕಾಲ ತುಂಬಿಯ ಸೋಚಲ್ಲೋ
1: जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बखार दो
0: आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम बुहार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो I'm a legend. I'm a legend.